0: नमस्कार, स्वागत आहे या प्रभात वेली ऑन द वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन आपल्या दैनिक सकाळ बीच कार्यक्रमात. रसिक श्रोत्यांना, आमच्या प्रिय श्रोत्यांना नवरात्रीच्या मनपूर्वक शुभेच्छा. रसिक हो, आपल्या भारतीय संस्कृतीत भक्तीला फार मोठे महत्त्व दिले गेले आहे. भक्तीशिवाय मुक्ती नाही. आपण या पृथ्वी तळावर अपूर्ण प्राणी आहोत, ज्याला पूर्णत्व अवस्था केवळ भक्तीमुळे साध्य करता येते. आणि ही पूर्णत्व अवस्था दुर्गा मातेच्या कृपा प्रसादामुळे प्राप्त होते. सध्या दुर्गा मातेची अखंड पूजा आरंभ झाली आहे आणि आपण सर्व तिच्या चरणापाशी स्वतःला समर्पण केले असता, मस्तक भक्तिभावाने नमविले असता तिच्याकडून अभय प्राप्त होणारच यात तिल मात्र संशय नाही. तर चला या भक्तिमय वातावरणात संगीताच्या सुरांसोबत देवीचे स्मरण करूया आणि आपल्या दिवसाची सुरुवात करूया प्रसन्न मनाने.
1: आदिशक्तीची उपासना अनादि काळापासून चालत आलेली आहे. चंद्र सूर्याचे नेत्र असलेली, हरित सृष्टीचं दिव्यांबर परिधान केलेली, नवजीवनाचं आश्वासन देणारी तर प्रसंगी स्वकर्तव्याची कठोर जाणीव करून देणारी, श्रांत दुःखी मानवाला आपल्या कुशीत घेणारी वात्सल्य सिंधू तर प्रसंगी रणचंडीचं उग्र रूप धारण करणारी ही आदिशक्ती वेगवेगळ्या रूपात प्रकट होते. कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका माता, तुळजापूरची तुळजा भवानी अशा या उदात्त उन्नत महनमंगल आदिशक्तीपुढं भक्त नतमस्तक होतो. प्रातःकाळच्या प्रसन्न वेळी सुमधुर मंगलवाद्यांचा गजर होतोय. भक्त विनवणी करतोय, उठा उठा जी सज्जन, पाहू अंबेचे वदन.
0: आज नवरात्रीचा दुसरा मंगलमय दिवस आई जगदंबीच्या भक्तीने आणि देवीच्या जय घोषाने आपल्या या सुंदर संगीत प्रवासाची सुरुवात करूया या पुढील सप्त श्लोकाने.

रसिको दुर्गा पूजेच्या संदर्भात सारी भक्त मंडळी मातेच्या पूजेत तल्लीन झाली असता आपल्या देशात भारतीय परंपरेप्रमाणे स्तुती पूजा स्तोत्र जप तप मंत्र या सर्वांमुळे उत्पन्न होणारी शक्ती प्रभावी झाली असून सर्वांना अभय प्राप्त झालेले आहे यात तील मात्र शंकाच नाही. दुर्गा देवीचे महात्म्य असे आहे की श्रद्धा भक्तीने देवीचे स्तवन पूजन केल्यास की त्याचे फळ नक्कीच प्राप्त होणार.

आई जगदम्बी चचर में कोटि कोटि प्रणाम। रसिको हो चला भक्ति भावा ने नतमस्तक हो या आई जगदम्बी चचरणी काळ्या गडावरील आईच्या महात्म्याचं आणि तिच्या भक्तीचं गुणगान करणारे हे सुंदर गीत ऐकताना मनात श्रद्धेचा दीप उजळू दे। आई जगदंबेचा जय जयकार आपल्या सर्वांच्या जीवनात सुख शांती आणि समाधान घेऊन येवो। तर चला ऐकूया काळ्या गडावरी एकविरा आई अनुराधा पौडवाल।

0: कावड्या गडावरील आई जगदंबेची भक्ती रसिक हो, तिचा महिमा आणि भक्तांच्या मनातील अढळ श्रद्धा व्यक्त करणारे हे गीत मनाला भक्तिरसात न्याहून घालतं. आई जगदंबेच्या चरणी नतमस्तक होताना मनात एकच प्रार्थना उमटते, आई तुझी कृपादृष्टी सदैव आमच्या सर्वांवर राहू दे.
1: दास तुझा मी करी प्रार्थना, जोडून या कर दोन्ही, अंबे विसर न व्हावा तव चरणांचा हाची वर देई.

सर्वश्रोत्यान्ना नवरात्रि च हार्दिक शुभेच्छा पुनश्च प्रकट करते रसिकुहो आई जगदम्बे च जागर म्हणजे श्रद्धे च जागर भक्ति च जागर संबाळा च नाद आणि देवी च जय घोष वातावरणात चैतन्य निर्माण करतो। चला तर मग ऐकूया देवी च्या चरणी समर्पित गोंधळ गीत। शाहीर साबळे व सहगायकांच्या सुस्वरात ऐकूया अगब

0: रात्रीच्या संदर्भातल्या या विशेष कार्यक्रमात ऑरेंज फ्री रेडिओ मनोरंजनवरून पुनश्च तुमचे मनापासून परत एकदा स्वागत करण्यात येत आहे.
1: 94.95.6, 98.2 मेगाहर्ट्ज ऑरेंज फ्री.
0: रसिक हो, आई जगदंबा म्हणजे शक्ती, धैर्य आणि मायेचं प्रतीक. तिच्या भक्तीतून मनाला नवी उमेद आणि संकटांना सामोरे जाण्याचे बळ मिळतं. तेव्हा ऐकूया सुरेश वाडकरांच्या गोड आवाजातलं जय जय भवानी मन रमणी.

भक्तिमय वातावरण चालू आहे ऑन द वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन तिम्हा रसिक हो चला याक्षणी जाऊन ध्यान बाला साहेब चित्रपटातून घेतलेले हे पुढील गोंधळ गीत ऐकूया.

श्रुति रसिक हो जगदंबे च चरणी नतमस्तक होता ना मनात एकच भावना असत आई तुझे प्रेम आणि तुझा शुभ आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव राहू दे याच भावनेने ऐकूया हे पुढील गोंधळ गीत

सिकहो हे गोंधळ गीत ऐकताना तुमच्याही मनात भक्तीची ज्योत उजळली असेल नाही का? तुमच्या घरात ही नवरात्रीचा उत्साह आणि आईच्या भक्तीचा सुगंध असाच दरवळत राहो. आदर्श शिंदे, चिन्नार महेश व समूहाच्या आवाजात ऐकूया

रसिक श्रोत्यानो आई तुझी भक्ति मनाला बल देव तुझी कृपा प्रत्येकाच्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदो प्रत्येकाच्या जीवनातील अंधार दूर होऊन आशेचा नवा प्रकाश उजलो हीच आईच्या चरणी आमची विनम्र प्रार्थना आहे। या सदिच्छेनेच मी तुमची रजा घेते। पुनश्च भेटूया याच मैफिलीत भक्तीच्या मैफिलीत। तेव्हा विशेष काळजी घ्या, सुरक्षित रहा। याच भावनेने मी तुमची रजा घेते। शुभ दिन व नमस्कार।